एको एक एक हरे आप पूर्ण पूर रहे प्रभ व्याप अनक विस्थार एक ते भये एक अराध परासत गए

जपै सगल भौ मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाही दुख नाम जपत मन होवत सुख चिंता जाए मिटै अहंकार तिस जन को कोई

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ। राख राख सरन प्रभ अपनी

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मन भावई चलै सदा रजाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।

मिले प्यारी तिसकै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

चौथा पद कीन्है, राम नाम सुख होई, त्रै गुण सब तेरे, तू आपे करता, जो तू करहै सो होई।